मिथ्या ताना नहीं पारे पुकारा, मिथ्या बासले दबकारा, बिन बूझे मिथ्या सब भय, सबल दे नानक हर हर नाम लय, बिरती जागत की आरजा, साज बिना के होवत सूचा, बिरथा नाम बिना तन अंध, मुख आवत ताके दुर्गंध, बिन सिमरन दिन रैन बिरथा बिगाए, मेघ बिना जो खेती जाए, गोविंद भजन बिन बिरते सब काम, ज्यो किरपन के निरार्थ दाम, तन तन ते जन जे कड़ बस्यो हरनाओ, नानक ताके बल बल जाओ, रहत अवर कश अवर कमावत, मन नहीं प्रीत मुखो गंड लावत, जान नहार प्रभु परवीन, बार पेख न काहू पीन, अवर उपदेश आप न करे, आपत जावत जन्मय मरे, जिसके अंतर बसे निरंकार, तिसकी सीख तरे संसार, जो तुम पाने तिन प्रवजाता, नानक उन जन चरण पराता, तरो बेंती पार ब्रह्म सब जाने, अपना किया आपे माने, आपे आप कर तनबेरा, किसे दूर जिनावत, किसे बुझावत नेरा, उपाव स्यान पर सगलते रहत, तब का जाने आत्म की रहत, जिस पावे, जिस लय लड़ लाए, थान सनंतर रहा सुमाए, हो सेवक, जिस कृपा करी, निमख निमख जाप नानक हरि श्लोक, काम क्रोध अर लोभ मोह, फिर सजाए अहमेव, नानक प्रसरणागति, कर प्रसाद गुरुदेव, अष्टपदी, ये प्रसाद शक्ति अमृत गाहे, तिस ठाकर कौ रख मन माहे, ये प्रसाद सुगंधत तन लावे, तिस को सिमरत परम गद पावे, ये प्रसाद बसे सुख मंदर, इसे त्याय सदा मन अंदर, ये प्रसाद त्रे संग सुख बसना, आड़ पै सिमरो तिस रसना, ये प्रसाद रंग रस कोग, नानक सदा त्याये त्या मन जोग, ये प्रसाद पाठ पटंबर हंडावे, जिसे त्याग तद अवर लोभावे, ये प्रसाद सुख सेज सोई जे, मन आड़ पैरता का जस गावी जे, ये प्रसाद तो सब को मान, मुक्ता को जस रसन बखान, ये प्रसाद तेरो रहता धर्म, मन सदा त्याए केवल पार ब्रह्म, प्राप जी जबत दरगह मान पावे, नानक पासे ती कर जावे, ये प्रसाद आरोग कंचन देही, लिव लावो तिस राम स्नेही, ये प्रसाद उल्ला रहत, मन सुख पावे हर हर जस कहत, ये प्रसाद तेरे सगल शिद्र ठाके, मन सरणी पर ठाकर प्रोताक, ये प्रसाद तुझको ना पहुचे, मन सास सास सिमरो प्रभुचे, ये प्रसाद पाई दुर्लभ देहे, नानक ताकी भगत करे, ये प्रसाद अपूखन पैरी जय, मन ते सिमरत क्यों आलस की जय, ये प्रसाद असव हस्त असवारी, मन ते प्रभु को कभू नाम सारी, ये प्रसाद बाग मिलख तना, राख परोए प्रभ अपने मना, जिन तेरी मन बंत बनाई, उठत बैठत सत से ते आई, तिसे ते आए जो एक अलख है, ईगा ऊगा नानक तेरी रख, ये प्रसाद करे पुन बोदान, मन आड़ पैर कर सका ध्यान, ये प्रसाद तू आचार व्यवहारी, ते प्रभु को सास सास चितारी, ये प्रसाद तेरा सुंदर रूप, हो प्रसिमरो सदा अनूप, ये प्रसाद त्रिनी की जात, हो प्रसिमर सदा दिन रात, ये प्रसाद तेरी पत है, गुर प्रसाद नानक जस कहे, ये प्रसाद सुने करनाद, ये प्रसाद पेख है विस्माद, ये प्रसाद बोले अमृत रसना, ये प्रसाद तुग सह दे बसना, ये प्रसाद कर चल, ये प्रसाद संपूर्ण फल, ये प्रसाद परम गत पाव है, ये प्रसाद तुग सह सुमाव है, ऐसा प्रत्याग अवर कत लागो, गुर प्रसाद नानक मन जागो, ये प्रसाद तू प्रट संसार, ते प्रभु को मूल न मनो विसार, ये प्रसाद तेरा प्रताप, रे मन मूड तू ता को जाप, ये प्रसाद तेरे कार्य पूरे, तेरे जान मन सदा हजूरे, ये प्रसाद तू पावे साथ, रे मन मेरे तू ता स्यों रात, ये प्रसाद सब की गत होए, नानक जाप जपे जब सोए, आप जपाए जपे सोनाओ, आप गवाए सुहर गुण गाओ, प्रभु कृपाते हुए प्रगास, प्रभु दयाते कमल विगास, प्रसो प्रसन्न बसे मन सोए,
ਪ੍ਰਭ ਦਇਆ ਤੇ ਮਤ ਉਤਮ ਹੋਇ ਸਰਬਨਿਧਾਨ ਪ੍ਰਭ ਤੇਰੀ ਮਾਇਆ ਆਪੋ ਕਛੂ ਨ ਕਿਨਹੂ ਲੈ ਜਿਤ ਜਿਤ ਲਾਭ ਤਿਤ ਲੱਗੇ ਹਰਨਾਥ ਨਾਨਕ ਇਨਕੇ ਕਛੂ ਨ ਹਾਥ ਸਲੋਕ ਅਗਮ ਅਗਾਧ ਪਾਰ ਬ੍ਰਹਮ ਸੋਏ ਜੋ ਜੋ ਕਹੇ ਸੁਮੁਗਤਾ ਹੋਏ ਤੁਨ ਮੀਤਾ ਨਾਨਕ ਬਿਨਵੰਤਾ ਸਾਧ ਜਿਨਾ ਕੀ ਅਚਰਜ ਕਥਾ ਅਸ਼ਟਪਦੀ ਸਾਧ ਕੇ ਸੰਗ ਮੁਖ ਉਜਲ ਹੋਤ ਸਾਧ ਸੰਗ ਮਲ ਸਗਲੀ ਖੋਤ ਸਾਧ ਕੇ ਸੰਗ ਮਿਟੇ ਅਭਮਾਨ ਸਾਧ ਕੇ ਸੰਗ ਪ੍ਰਗਟੇ ਸੋ ਗਿਆਨ ਸਾਧ ਕੇ ਸੰਗ ਬੁਝੇ ਪ੍ਰਭ ਨੇਰਾ ਸਾਧ ਸੰਗ ਸਭ ਹੋ ਤਨਬੇਰਾ ਸਾਧ ਕੇ ਸੰਗ ਪਾਏ ਨਾਮ ਰਤਨ ਸਾਧ ਕੇ ਸੰਗ ਏਕ ਉਪਰ ਜਤਨ ਸਾਧ ਕੀ ਮਹਿਮਾ ਵਰਨੇ ਕੌਣ ਪੁਰਾਨੀ ਨਾਨਕ ਸਾਧ ਕੀ ਸੋਭਾ ਪ੍ਰਮਹਿ ਸੁਮਾਨੀ ਸਾਧ ਕੇ ਸੰਗ ਅਗੋਚਰ ਮਿਲੇ ਸਾਧ ਕੇ ਸੰਗ ਸਦਾ ਪ੍ਰਫੁੱਲੇ ਸਾਧ ਕੇ ਸੰਗ ਆਵੇ ਬਸ ਪੁੰਚਾ ਸਾਧ ਸੰਗ ਅੰਮ੍ਰਿਤ ਰਸ ਪੁੰਚਾ ਸਾਧ ਸੰਗ ਹੋਏ ਸਭ ਕੀ ਰੇਨ ਸਾਧ ਕੇ ਸੰਗ ਮਨੋਹਰ ਬੈਨ ਸਾਧ ਕੇ ਸੰਗ ਨਾ ਕਤਹੂ ਤਾਵੇ ਸਾਧ ਸੰਗ ਅਸਤਿਤ ਮਨ ਪਾਵੇ ਸਾਧ ਕੇ ਸੰਗ ਮਾਇਆ ਤੇ ਭਿੰਨ ਸਾਧ ਸੰਗ ਨਾਨਕ ਪ੍ਰਸੋ ਪ੍ਰਸੰਨ ਸਾਧ ਸੰਗਤ ਸੁਮਨ ਸਾ ਮੀਤ ਸਾਧੂ ਕੈ ਸੰਗ ਮਹਾ ਪੁਨੀਤ ਸਾਧ ਸੰਗ ਕਿਸਿਓ ਨਹੀਂ ਬੈਰ ਸਾਧ ਕੇ ਸੰਗ ਨਾ ਬੀਗਾ ਪੈਰ ਸਾਧ ਕੇ ਸੰਗ ਨਹੀਂ ਕੋ ਮੰਦਾ ਸਾਧ ਸੰਗ ਜਾਣੇ ਪਰਮਾਨੰਦਾ ਸਾਧ ਕੇ ਸੰਗ ਨਹੀਂ ਹੋ ਤਾਪ ਸਾਧ ਕੇ ਸੰਗ ਤਜੇ ਸਵੇ ਆਪ ਆਪੇ ਜਾਣੇ ਸਾਧ ਬੜਾਈ ਨਾਨਕ ਸਾਧ ਪ੍ਰਭੂ ਬਣਿਆਈ ਸਾਧ ਕੇ ਸੰਗ ਨਾ ਕਬਹੂ ਤਾਵੇ ਸਾਧ ਕੇ ਸੰਗ ਸਦਾ ਸੁਖ ਪਾਵੇ ਸਾਧ ਸੰਗ ਬਸਤਿਆ ਗੋਚਰ ਲਹਿ ਸਾਧੂ ਕੈ ਸੰਗ ਅਜਰ ਸਹਿ ਸਾਧ ਕੇ ਸੰਗ ਬਸੇ ਸਥਾਨ ਉੱਚੇ ਸਾਧੂ ਕੈ ਸੰਗ ਮਹਿਲ ਪਹੁੰਚੇ ਸਾਧ ਕੇ ਸੰਗ ਤ੍ਰਿੜੇ ਸਭ ਧਰਮ ਸਾਧ ਕੇ ਸੰਗ ਕੇਵਲ ਪਾਰ ਬ੍ਰਹਮ ਸਾਧ ਕੇ ਸੰਗ ਪਾਏ ਨਾਮ ਨਿਧਾਨ ਨਾਨਕ ਸਾਧੂ ਕੈ ਕੁਰਬਾ

सर्व सुख पावे, आवर काहू पै बौड़ ना जावे, सदा आनंद आनंदी साहेब, गुण निधान नित नित जापिए, बलिहारी ते संत प्यारे, जिस प्रसाद प्रमन वासी है रहाओ, जाका दान मिखूटे नाही, भली भांत सब सह समाही, जाकी बख्श न मेटे कोई, मन वासाई गे सचा सोई, सगल समगरी